0: नमो सर्व खापे नमो सर्व थापे नमो सर्व काले नमो सर्व पाले
1: नमस्तस्तेव नमस्तंग पेव नमस्तंग जन्मे नमस्तंग सुबन्मे
0: नमो सर्व गौणे।